0: श्री राम कथा मर्मज्ञ डॉक्टर कुमार विश्वास जी के साथ श्री रामचरितमानस की भाव रस संगीत यात्रा संपूर्ण श्री रामचरितमानस सोमवार से शुक्रवार सुबह 7 बजे और दोपहर 12:30 बजे डीडी नेशनल और वेव्स ओटीटी पर
1: ಸ್ನೇಹಿತರೆ ಇದೀಗ ಕೇಳೋಣ ರತ್ನ ಚಿತ್ರದ ಗೀತೆಯನ್ನು ಪ್ರಸಾರ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೆ ಓಲೆಯನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ದಾವಣಗೆರೆಯ ಉಮೇಶ್ ಸಿರಿಗೆರೆ ಗಣೇಶ್ ರಕ್ಷಿತಾ ದಿವ್ಯಾ ಪೂಜಾ ಸುಮಿತ್ರಾ ಆನಂದ್ ಹಾಗೆ ಸಾವಿತ್ರಿ ಉಮೇಶ್